ठग जप गुरु मंत्र तेरी ठग तरी पव सागर राखण हार पूरा सुख सागर तेरी ठग नाही पकोय अंत नामे सचा सो

जग ताकै वस किछु नाहीं तुद वेखी जग तो पाया नानों तू मेरड़ा एक आपो तुद खुआया गुर कृपा ते जाणिया जिथै तुद आप बुझाया सहजे ही सच